0: हिक कॉलर लाइन ते मौजूद आहे ॾिसंदासि केर आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदा अवां जो आवाज़ कटिजे पियो सिग्नल वारी जी जी छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां जी
1: फालिज थियो हो ॿ दफ़ा टे वरी मूंखे हाणे फालिज थियो माना अखु हिकु अखु खां ॿ परे खां माण्हू ॿ
0: ठीकु आहे रेडियो ॿुधो मूंखे ॿुधायो थो डॉक्टर साहिबु
2: जी बिल्कुलु अदे ॿुधायो त मूंखे फालिज पहिरियां थियो ऐं ट्रीटमेंट अदे किथां कराई आहे ऐं हुन मां वरी उनखे वरी दुबारा थियो आहे त बहितर ई आहे त जेतिरो ट्रीटमेंट कराई आहे त उते वरी दुबारा ॾेखारनि त बहितर आहे वरना असांजी क्लिनिक चेयरमैन हुन पिते क्लिनिक ते रूबरू ॾेखारे वञनि त बहितर छो जो फालिज को हिकिड़ी आम तकलीफ़ बीमारी न हूंदी आहे जंहिंजो माण्हू को परे खां वेही करे ऐं ॾस पंध ॾेई सघे थो उनजी इलाज ई थींदो आहे उहो किथां बि माण्हू कराए उनजी इलाज ट्रीटमेंट जेको आहे सो कराए एहतियात करे इनशाला ताला जेकॾहिं हुनजो ब्लड प्रेशर वधे थो त हुनखे लूण जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करणु घुरिजे सणंब लूणु तरपच खटी शइ वग़ैरह बिल्कुलु इस्तेमालु न करे ऐं जेको आहे सो वधीक रूबरू ॾेखारनि त उहो बहितरु रहंदो ठीकु आहे
0: जी सर हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे ॾिसंदासीं की अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम सर असांखे कुलरे जो सूर आहे इहो असां तव्हांजी ख़बरूं ॿुधी असां
0: जी जी
3: महिरबानी सां तव्हांजे तकरीर जो कयो आहे फोन कयो आहे असांखे इहो मर्ज़ु आहे कुलरे जो
0: सही सही केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो
3: असां साईं हे कोटी शहर मां साईं
0: अच्छा ठीकु आहे डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो ॿुधो जी सर
2: त अदे जी महिरबानी असांजो नालो ॿुधी ऐं अदे ॻाल्हि कई आहे ऐं महिरबानी उन्हनि सभिनी दोस्तनि जी पेशंट्स जी मुंहिंजनि जी जेके असां ते हिकिड़ो अछो जो यकीन अलाह जी ज़ात ते ऐं लेकिन उन्हनि जी महिरबानी आहे ऐं हू जेको आहे सो उन यकीन जे मुहावे असां वटि ईंदा आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां हुननि खे शिफ़ा मिलंदी आहे हाणे बि कुझु दोस्त आया पेशंट त साईं असां तव्हांजो नालो ॿुधी आया असीं नालो इन हवाले सां जो कंहिं दोस्त खे तकलीफ़ हुई उन्हनि खे फ़ाइदो पियो इन ई मर्ज़ में तव्हां ॾे आया ऐं अॼु वरी असां तव्हांजो नालो ॿुधियासीं ऐं उन्हनि जी छो जो उन्हनि जी महिरबानी बजा हूंदी आहे अचूं था अदे जे मर्ज़ जे तरफ़ त कुन रग जो सूरु आहे त ॾिसो कुन रग जो सूरु यानी हिकिड़ी नर्व वेन हूंदी आहे जेकी ब्लॉक थी वेंदी आहे रत जी सर्कुलेशन हुन में ख़तमु थी वेंदी आहे रग दॿजी वेंदी आहे उनजी ट्रीटमेंट असां काफ़ी दफ़ा उन ते प्रोग्राम बि कया आहिनि पंहिंजे प्रोग्राम जे तवसुत सां ऐं इन्हनि असांजे ॿुधंदड़नि ताईं इहो पैगाम ॾिसो इहो ई फ़ाइदो हूंदो आहे हिन प्रोग्राम सां प्रोग्राम जे हिकिड़ी अवेयरनेस आहे इहो प्रोग्राम ज़ाहिरी आहे त असां मूंखे ॾाढी इंतिहाई ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां हीउ प्रोग्राम करणु ईंदो आहियां छो जो अलाह ताला तमामु नंढनि नंढनि ॻाल्हियुनि खां बि ख़ुशि थींदो आहे त हीअ हिकिड़ी क़िस्म जी अवेयरनेस आहे असां जेतिरो थी सघे थो असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं हिकु पैगाम पहुचाईंदा आहियूं त माना जेकॾहिं लख माण्हू ॿुधनि था जेकॾहिं कंहिं ॾहनि माण्हुनि बि उन ते अमल कयो असांजे लाइ हीउ तमामु हिकिड़ो सवाबु वारो कमु आहे ऐं कोशिशि इहो ई हूंदी आहे ऐं इहो ई असां जेको आहे सो मिशन आहे ऐं इहो ई मिशन जारी रहंदो ऐं अधे खे बि ॿुधाईंदासीं ॾिसो उन ॻाल्हि कई त कुनरग जो सूरु आहे त इन में घणा दोस्त छा कंदा आहिनि जो वञी ॾंभ ॾियारींदा आहिनि ऐं जेको आहे सो रतु कटाईंदा आहिनि टुका ॾियारींदा आहिनि इहो इंतिहाई ग़लति आहे इन सां छा थींदो आहे माण्हू जी रग डेमेज थी वेंदी आहे माण्हू हलण खां ई रहिजी वेंदा आहिनि के लंगड़ा ई हमेशह लाइ वरी लंगड़ा ई हलंदा आहिनि सो मां उन्हनि खे बहितर ॾसीरूं कंदा आहियां त महिरबानी करे कंहिं मुस्तनद डॉक्टर ॾे वञनि ईअं कंहिं मां ग़लति लफ़्ज़ न चवंदुसि लेकिन अहिड़े कंहिं ॿिए शख़्स ॾे

0: हिक कॉलर लाइन ते मौजूद आहे ॾिसंदासीं केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदा अवां जो आवाज़ कटिजे पियो सिग्नल वारी जी जी छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां जी
1: थियो त बहितर ई आहे त जेतिरो ट्रीटमेंट कराई आहे त हुते वरी दुबारा ॾेखारनि त बहितर आहे वरना असांजी क्लिनिक चेयरमैन हुन पिते क्लिनिक ते रूबरो ॾेखारे वञनि त बहितर छो जो फालिज को हिकिड़ी आम तकलीफ़ बीमारी न हूंदी आहे जंहिंजो माण्हू को परे खां वेही करे ॾस पंधु ॾेई सघे थो उनजी इलाज ई थींदो आहे उहो किथां बि माण्हू कराए उनजी इलाज ट्रीटमेंट जेको आहे सो कराए एहतियात करे इनशाला ताला जेकॾहिं हुनजो ब्लड प्रेशर वधे थो त हुनखे लूण जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करणु घुरिजे सणब लूणु तरपच खटी शइ वग़ैरह बिल्कुलु इस्तेमालु न करे ऐं जेको आहे सो वधीक रूबरू ॾेखारनि त उहो बहितरु रहंदो ठीकु आहे
0: जी सर हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे ॾिसंदासीं की अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम सर असांखे कुलरे जो सूर आहे इहो असां तव्हांजी ख़बरूं ॿुधी असां
0: जी जी
2: महिरबानी सां तव्हां तकरीर जो कयो आहे फोन कयो आहे असांखे इहो मर्ज़ु आहे कुलरे जो
0: सही सही केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो
2: असां साईं हे कोटी शहर मां साईं
0: अच्छा ठीकु आहे डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो ॿुधो जी सर
1: हिक त अदे जी महिरबानी असांजो नालो ॿुधी ऐं अदे ॻाल्हि कई आहे ऐं महिरबानी उन्हनि सभिनी दोस्तनि जी पेशंट्स जी मुंहिंजनि जी जेके असां ते हिकिड़ो अछो जो यकीन अलाह जी ज़ात ते ऐं लेकिन उन्हनि जी महिरबानी आहे ऐं हू जेको आहे सो उन यकीन जे मुहावे असां वटि ईंदा आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां हुननि खे शिफ़ा मिलंदी आहे हाणे बि कुझु दोस्त आया पेशंट त साईं असां तव्हांजो नालो ॿुधी आया असीं नालो इन हवाले सां जो कंहिं दोस्त खे तकलीफ़ हुई उन्हनि खे फ़ाइदो पियो इन ई मर्ज़ में तव्हां ॾे आया ऐं अॼु वरी असां तव्हांजो नालो ॿुधियासीं उन्हनि जी छोजो उन्हनि जी महिरबानी बजा हूंदी आहे अचूं था अदे जे मर्ज़ जी तरफ़ त कुन रग जो सूरु आहे त ॾिसो कुन रग जो सूरु यानी हिकिड़ी नर्व वेन हूंदी आहे जेकी ब्लॉक थी वेंदी आहे रत जी सर्कुलेशन हुन में ख़तमु थी वेंदी आहे रग दॿजी वेंदी आहे उनजी ट्रीटमेंट असां काफ़ी दफ़ा उन ते प्रोग्राम बि कया आहिनि पंहिंजे प्रोग्राम जे तवसुत सां ऐं इन्हनि असांजे ॿुधंदड़नि ताईं इहो पैगाम ॾिसो इहो ई फ़ाइदो हूंदो आहे हिन प्रोग्राम सां प्रोग्राम जे हिकिड़ी अवेयरनेस आहे इहो प्रोग्राम ज़ाहिरी आहे त असां मूंखे ॾाढी इंतिहाई ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां हीउ प्रोग्राम करणु ईंदो आहियां छो जो अलाह ताला तमामु नंढनि नंढनि ॻाल्हियुनि खां बि ख़ुशि थींदो आहे त हीअ हिकिड़ी क़िस्म जी अवेयरनेस आहे असां जेतिरो थी सघे थो असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं हिकु पैगाम पहुचाईंदा आहियूं त माना जेकॾहिं लख माण्हू ॿुधनि था जेकॾहिं कंहिं ॾहनि माण्हुनि बि उन ते अमल कयो असांजे लाइ हीउ तमामु हिकिड़ो सवाबु वारो कमु आहे ऐं कोशिशि इहो ई हूंदी आहे ऐं इहो ई असां जेको आहे सो मिशन आहे ऐं इहो ई मिशन जारी रहंदो ऐं अधे खे बि ॿुधाईंदासीं ॾिसो उन ॻाल्हि कई त कुन रग जो सूरु आहे त इन में घणा दोस्त छा कंदा आहिनि जो वञी ॾंभ ॾियारींदा आहिनि ऐं जेको आहे सो रतु कढाईंदा आहिनि टुका ॾियारींदा आहिनि इहो इंतिहाई ग़लति आहे इन सां छा थींदो आहे माण्हू जी रग डेमेज थी वेंदी आहे माण्हू हलण खां ई रहिजी वेंदा आहिनि के लंगड़ा ई हमेशह लाइ वरी लंगड़ा ई हलंदा आहिनि सो मां उन्हनि खे बहितर ॾसु इहो ॾींदुसि जेकॾहिं उहे असां ताईं नथा अचनि असां ते उन्हनि जो इतमाद न आहे त महिरबानी करे कंहिं मुस्तनद डॉक्टर ॾे वञनि ईअं कंहिं ऐं मां ग़लति लफ़्ज़ न चवंदुसि लेकिन अहिड़े के ॿिए शख़्स ॾे अहिड़े के ॿिए हंधि न वञनि जिते इहे हरबा इस्तेमालु थियनि था जिते टुका लॻनि था जिते ॾंभ अचनि था जिते रत निकिरनि था त माण्हू जी जंहिंजी जान ख़तरे में पइजी सघे थी सो असां वटि त इन शइ जो कामयाबु इलाजु आहे अलाह ताला जी महिरबानी सां उन जा व्यूज़ बि मौजूदु हूंदा आहिनि उहे पेशंट्स बि ईंदा आहिनि ऐं इन जो ट्रीटमेंट जेको आहे सो होम्योपैथिक दवा जे रस्ते मुमकिन आहे बहितरु आहे सो अधो परे कोन वेठो आहे असां वटि त माण्हू जेको आहे सो लाड़काणे खां बि इन मर्ज़ में आयल आहिनि, मशाला घुटकी खां बि ईंदा आहिनि, बलोचिस्तान खां बि ईंदा आहिनि, ऐं उन्हनि खे फ़र्क़ु पवंदो आहे। सो अधे खे चवंदुसि त बहितर इहो ई आहे त सुबुह जे पहिरें पहर में बरूबरु ॾेखारे वञे त वधीक बहितर रहंदो। छा तव्हांजो ख़्यालु आहे हसन भाई?
0: जी सर, बिल्कुलु सही पिया चओ तव्हां, वधीक बिल्कुलु क़रीब आहे कोटड़ी कबे सर, अचे रूबरू ॾेखारे वञे त वधीक बहितर थींदो।
1: जी साईं,
0: जी सर, प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मोहम्मद साहिबु। हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शल ब्रेक जो, त हाणे हलूं था शॉर्ट ब्रेक कमर्शल जी तरफ़। गॾु गॾु रहिजो ऐं ॿुधंदा रहो ZFM 94 मेहरापुर।
3: It's 7 p.m. This time check is brought to you by
4: White Ish Beauty Cream, glowing skin jo raaz, a product by Biocon International Pakistan.